0: been calling you since hours. You're not reverting to me, texting you. Can you just look at your phone?
1: Phone silent pe tha. And are you mad? Tum itni raat ko akele uth ke aa gaye.
0: तुम्हारे लिए मैं जितनी भी रात हो आ सकती हूँ. I can take any risk for you. And the kind of nightmare I had about you, na, I had to come and see.
1: इतना लो जीपी आने से बड़ा नाइटमेयर क्या हो सकता है?
0: सामिल, it's okay. दोबारा पैर हो जाओ.
2: मिसेरीज के मुले वाह कल ये फवनी देखो ना एशिया का इस एम उस फंती के माग बोल दियो तेरिया उमेरा अहमद की इंसानी गुड़ तक इज्तिमाई मसल तक अदि रूहानी दिरीम मच बिना को इब्रेतरी वाहक लियोमुग आरा हुरी फंड आने इनग कुरी के मशहूर बै ड्रामा तोगे तेरे जिंदगी गुलजार है शहर एजात सिंफ ए आहान अदि हम कहाँ के सच्चे ते फद इंगिलाबी सीरीज तहि मिने
3: वो हमना का क्या किया
4: हमें जो करना था वो कर दिया अपनी फैमिली के पास है वो और आप तसल्ली रखें वो मेरे पास नहीं है
3: मैंने कब कहा कि वो तुम्हारे पास है तुम्हारे पास क्यों होगी भाई
4: अभी मैं आपसे झूठ नहीं बोलता और कभी बोलूंगा भी नहीं सो प्लीज इस हमना वाले मामले में उस पर शक मत कीजिएगा
2: उमेरा लियमुंदा वाहके का बिना को मिहार गेनेस दे मुंदा डरे निजात ड्रामा इंफिनी गेननी पाकिस्तान के ड्रामा इंडस्ट्री के में मकबूल कामयाब तारिंग एगे तेरे का पहली से मोहब्बत आदे रद्द फद हित तकुम बेलुन तेरिंग के हित फतह करी शहरयार मुनव्वर कुलेनी अबू बकर गरो केसी तेरी खुद करजिया इश्क मुर्शिद फद इंगिला पे रेटिंग सो दे ड्रामा तक फो मेदु इंडस्ट्री का होरी एमे अकबर आंगे एक्ट्रेस दुरेफिशान सलीम कुलेनी जरियाब के रोल मिगेतरुं उम्मीदी एक्टर नामिर नवाज खान जामिल के रोल में फेनिगेंदायर सबा हामिद सानिया सईद आदि महमूद असलम फदवारु का सीनियर एक्टर हूँ फेनिगेंदे
5: मुझे तुम पे इतना गुस्सा आता है कि तुम्हारी शक्ल देखती हूँ ना मेरा गुस्सा पानी के उबाल की तरह बैठ जाता है ये मेरे दिल में तुम्हारे लिए इतनी मोहब्बत क्यों है जरिया
6: और तुम
5: कोई कल सीधी नहीं है तुम्हारी क्या हर वक्त आई लव यू टू करती रहती हो तुम
3: अच्छा इसे एक बात बताएं
2: मी ड्रामा बलंवी एमे बोडो इस सबब की मी हमें कनी आदा के लोबी के वाह के कवरे दिरियुलुम का कुरेवे कुत्तकुन तावबावुमा आदि इंसाना के नफसानी आदि रूहानी इस्लाहुम के मच्च बिना को फवा असरगद वाह के कवुं
3: थोड़ी सी भी शर्म है तुम्हारे अंदर तुमने उस आदमी के सामने कितनी बदतमीजी की थी
7: तुमने मुझे मजबूर किया था
3: नामिन मेरे सर में दर्द हो रही थी मेरे पास मेडिसिन
7: तो यार मेडिसिन साथ लेकर आनी थी ना
3: शामिल हाउ इनसेंसिटिव ऑफ यू तुम्हें पता है मेरा माइग्रेन का इशू है
7: यार मैं तुम्हारे साथ आर्ग्यू नहीं करना चाहता मुझे पता होता ना फ्लाइट में बैठ के तुमने ये करना कि तुमने ये नहीं करना वो नहीं करना तो मैं तुम्हारे साथ फ्लाई ना करता यार
3: शामिल हर दफा मैं गलत नहीं हो सकती और हर दफा मैं अपोलोजाइज नहीं करती
7: ना करो यार बाहर ले जाओ
2: लीड तारिंगे फुरी हम केमिस्ट्रीया सागे भान के कुलदान डायरेक्शन के सबबुं मी मिवगुत बालाला ने पाकिस्तान ड्रामा इन होदानम ए मेरांगल ए ड्रामा सीरीज
5: तुम्हें पता है ना किशोर खला के मुझ पे
8: आप पे बहुत एहसान है
7: जी जानता हूं
5: अगर उनका कोई काम पड़ा है तो बहुत अच्छा इंतजाम करवाना है
8: आपको कहने की जरूरत नहीं है अम्मी अगर किशोर खला की पोती ना भी होती ना मैं तब भी हेल्प आउट करता
9: नुआदी एक मेगाहर्ट्स दिवे एफएम अब अदुस एम मेगातुगा
2: सीरीज तक मि बैग मिफारु मि बलाली पाकिस्तान के ड्रामा सीरीज डरे निजात हीवागो तो मि ड्रामा सीरीज की मिहार पाकिस्तान ड्रामा बला दिवे ऑडियंस उस वला मुंतानी ड्रामा आदि बला नुफशा कम वानमा अंदन वालानी मि हम बलालम वर रीति ड्रामा एक वाने
10: ਮੇ ਹਫਤਾ ਕੇ ਖਬਰ ਤੋ ਕੇ ਤੇਰੇ ਮੇ ਬਲਾਲਨੀ 뮤직 ਟੂ ਆਗੇ ਦੁਨੀਆਗਾ ਫਾਹੂ ਕੇ ਤਾਰੀਹੇ ਕੋ ਫਿਦੁਨ ਐਮ ਮੇ ਬੋਡੋ ਐਦ ਬਹੁਸਾ ਐ ਐਡ ਸ਼ਿਰਨ ਉਤੂਰ ਅਮਰੀਕਾ ਕੇ ਬੇਵੇ ਲੋਪ ਟੂ ਆਗੇ ਤੇਰੇ ਪਾਇਤਵੀ ਹਫਤਾ ਕੋ ਫਿਦਿਗੇਂ ਦਿਆ ਬੋਡੋ ਹਾਲ ਬੋਲਿਕਮਾ ਮੇ ਕਿਹਨੇ ਫੈਸ਼ਨੂ ਕਮੇ ਕਮਾ ਆਦੇ ਮਿਹਾਰੁ ਕੰਤੰ ਹੁਰੀ ਗੋਤਾ ਬਲਾਲਾਨਾ ਮੇ ਕਮ ਫਿਸ਼ਕੇਂ ਦਿਆ ਸੈਪਟੈਂਬਰ 1 ਵਣਾ ਦੋ ਨਿਊ ਜਰਸੀ ਕੇ ਈਸਟ ਕੇ ਬੇਵੇ ਟੂਆ ਸ਼ੋਯਕੋ ಎಡ್ರಿಯನ್ಗೆ ಉತ್ತರ ಅಮೆರಿಕಾ ಟುವಾಗ ಓಪನಿಂಗ್ ಎಕ್ಟಕ್ಕೆ ಕೊತುಕ ಬ್ಯಾವಿರ್ವಿ ಅಮೆರಿಕಾಗ ರೆಪ ಮೆಕ್ಲೋಮಾವಣಿ ಸ್ಟೇಜ್ ಮಿತಿ ಗಪ್ರೇ ಫಲಸ್ತೀನ್ ಫಲಸ್ತೀನ್ನ ಮಿನಿವಂಕನ್ ದೇಶೇ ಪುಣೆ ಅಡು ಫುಲಾಫ
6: I said, free Palestine. I want those words to be loud and clear so the people from Gaza all the way to the occupied West Bank know that we have not forgotten them. And this next song was inspired by the bravery of Columbia University students. Who led an encampment movement that mobilized the entire world, opened up hearts, myself included. So thank you to those students that risked their diplomas, that risked their tuition, that risked their scholarships.
10: Magine ertekinwe meklomawani muni tuain wakikofa mekam gesawbu mi hamekani ekaku wakikurumge masalaka boren bodu masalaka padal wekendia meklomoy taid kurumge goton edshiran getuaga enaya eku baverwa hatar artistum wani tuwa du kollafa ಮೇಗೆ ತೆರೆಗ ಗ್ರೇಮಿ ಅದಿ ಒಸ್ಕಾ ಅವಾರ್ಡ್ ಹೋದಾ ಪವಾ ಮ್ಯೂಸಿಷಿಯನ್ ಅದಿ ಬಿಲಿ ಐಲಿಶ್ ಗೆ ಬೇವೆ ಇವಿನೆ ಫಿನಿಯಸ್ ಆಮುಕೊ ನೆರನು ಬಯಾಣಿಕ ಪುಣಿ ಅಣಿಯಾಲ್ ಬಮುಂದಾ ಮೀಹುಗೆ ಹಕ್ಕುಗ ವಾಹಕ ದಕ್ಕ ಆರ್ಟಿಸ್ಟುಗೆ ಅಡು ಬಂದುಕೊಗ್ಗೆ ನುವಾಣಕಮ ಅದಿ ಏನಾ ಹುರಿ ಫಲಸ್ತೀನ ಎಕೌಮ್ಗೆ ರೈತು ನಾ ಎಕುಕ ಕಮ್ಮಬ್ಬುನೆ ತೆಕುಣ ಅಮೆರಿಕಾಗ ಪಾವಂ ಹಂಚೇಫಾವಾ ಹಶೋಗ ವೆಸ್ ಬ್ಯಾವೆರೆ ನುವಾಣಿಕಂ ಇವುಲಾಣಿಕೊಫ ಮೇಟುವಾ ಅಲುಂ ಫೆಶನಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ನವಾರಬಿ ದೋಹು ಫಿಲಡೆಲ್ಫಿಯಾಗೆ ಲಿಂಕನ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಫೀಲ್ಡ್ಗ ಇತರೆ ವೆಸ್ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ಕಾಣುಲಾ ಕುರಿಯಗೆಂದಿಯ ಮಿಶೋ ಫಿಷೇ ಗಡಿ ದೆಗಡೀರ ಬ್ಯಾ ಫಸ್ಕೋ ಮುಳಿರೆ ಎಡ್ಶಿರನ್ ಸೋಲೋಕೊ ಲವಕಿ ಸ್ಟೇಡಿಯಂ ಮೇರುಗ ಬ್ಯಾಮೇಲ್ ದುರ್ಗ ಫಲಸ್ತೀನ ತಾಯ್ದುರ ಎತಬ್ಬಯಕು ಇಹತಿಜಾದುಕುರಿ ಟಿಕೆಟ್ ಗಣಿಗೆಂತಿವಿ ಬಯಮ್ಮಿಯಂ ವನಿ ಟಿಕೆಟ್ ಅಮುರಾ ದೇಂಬುಣೆ ಇಹತಿಜಾದುಗ ಬ್ಯಾವಿರ್ವೆಫ ಎರೆ ಎಡ್ಶಿರನ್ ವನಿ ಸ್ಟೇಜ್ ಮತೀಗ ಎಕಮಾಗುಳೆ ಗೊತ್ತು ವಾಹಕ ದಕ್ಕಾಫ ಖಬರ್ ತಬ್ಬುಣಾ ಗೊತ್ತು ಏನಾ ಹುರಿ ವಾರ ಬೊಡಂ ಅಸರು ಕೊಫ ಏನಾವಣಿ ಇತಿಹಾಸ ತೇವಿಸ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ಹತ್ತಕ್ಕ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ದಿಂಗ್ ಹಮಲಾತಕ್ಕೆ ಹಿತಾಮರಿ ಹಮಲಾತಕ್ಕೆ ಗೊತ್ತುಗ ಸಿಫಕೊಫ ನಮ ಸೇಗಿ ಪಹು ಗಜ್ಜಾಗ ಹಿಂಗ ಮುಂದಾ ಕಂಕಮಕಿ ಇನ್ಸಾಫಿನ್ನೆ ಬಲಾಗಣಿಮೇನೆ ಕಮೆ ನುಂಕಮಬ್ಬುನೆ ವೆಸ್ಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಯಹೂದಿಂಗ್ ಆಬಾದ ಕುರ್ಮಾಗುಳೆ ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಇಂಜಸ್ಟಿಸ್ ಆಮೆದು ಕಂಬುಡುಂ ಫಾಳುಕುರಿ
11: ನೌ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಅಡ್ರೆಸ್ ದಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆಫ್ ವೇರ್ ಐ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇನ್ ದಿ ಸಿಚುಯೇಷನ್ ಇನ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಅಂಡ್ ಪ್ಯಾಲೆಸ್ಟೈನ್ ವಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್ಡ್ ಇನ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಅಂಡ್ ಅಟ್ ದಿ ನೋವಾ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆನ್ ಅಕ್ಟೋಬರ್ 7th ವಾಸ್ ಹಾರಿಫಿಕ್ and compounded centuries of Jewish pain. What is happening in Gaza is a catastrophic and unjustifiable and disproportionate. My heart has been broken by the scale of devastation and loss of civilians' lives, of children's lives. And the systemic injustice we're seeing unfold in the West Bank cannot be overlooked.
10: ಎಡ್ ಶಿರನ್ ಸ್ಟೇಜ್ ಮತಿಗ ದೆಕ್ಕಿ ವಾಹಕತಕ್ಕ ಫಾಡುಕಿ ಮಿಹುನ್ ದೆಕುಣು ಗೊತುಗ ಏನಾ ಮಸಲ್ ಹಲ್ಲುಕುರಂ ಉಳುಮುಗ ತೆರೆಗ ಮಿಫಾರುವೆ ಸೆದಿ ಪೊಡು ಗೋಹೆ ಏನಾಗ ವಾಹಕಾಗ ಕಲ್ಸಾಗ ಹಿಂಗ ಮುಂದಾ ಕಂಕಮಕೆ ಇನ್ಸಾಫಿನ್ ನೆಕ್ಕಮೆಕ್ಕ ಮಪುಣ್ಯಸ್ ಎ ಅಮಲ್ತಂ ಹಿಂಗಣಿ ಸೀದಾ ಕುಂಬೈಕ ಸರಿಹಕೋ ಕುವ್ವೆರಿಕೋ ಪುಣಾ ಕಣ್ಣು ಕೆರುಣು ಏನಾಗ ಫರಾತುಂ ಫೆವುಣಿ ಅಮಿಲ ಉಸೂಲ್ತಕ್ಕೆಗ ಸಾಬಿತುವೆ ಹುರೆ ಅಡೋಫುಲಾ ಮೀಹೆಗೆ ಸಿಫೈನು ಏಕೆ ಬದಲುಗ ಫೆವಣಿ ಟುವಾಯಲ್ ಬೆಮುಂದಿಯ ಗೆಲ್ಲುಂತಕ ಓಪನಿನ್ ಎಕ್ಟಿತ ವಕಿಯುಮುಂ ಆ ಪಿತ್ತುಂತವಗೆ ಸಾಪುಂ ಬಿರುಗಣಿ ಫಹುರೆ ಸಿಯಾಸಿ ಗೊತ್ತು ದೆಫರಾ ಮರಹಬಾಕಿಯಾನ ಪದ ನ್ಯೂಟ್ರಲ್ ಬಸ್ಮಗೆ ಬೇನುಂಕೊಗ್ಗೆಂ ಕಂಕಮುಂ ರೆಕ್ಕೆಂ ಉಳುನು ತಂ ಎವ್ವೆಸ್ ಪಯಕು ಕುವ್ವೆರಿನುಕೊ ದೆಫರಾ ರುಸಂ ಉಳುಮುಂ ಫಾಡುಕಿ ಮೀಹುಂ ದಕುಣಿ ಏನಾಗ ಹಿತುಗ ಹಗೀಗಿ ಹಮ್ದರ್ದಿಯೆ ನೆಕ್ಕಮಶಾ ಎಯಿ ಹಮೈಕನಿ ಉಫೆದುನು ಬೊಡು ಹಲಬುಲಿಕಮುಂ ಸಲಾಮಿವುಮ ಬಿರುಂದಕ್ಕಿ ವಾಹಕದಕ್ಕೆ ಕಮ
2: ಎಡ್ ಶೀರನ್ನಕಿ ಥಿಂಕಿಂಗ್ ಔಟ್ ಲೌಡ್ ಶೇಪ್ ಆಫ್ ಯು ಅದಿ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಫದ ದುನಿಯೆಗೆ ವರ ಮಕ್ಬೂಲ್ ಹಿಟ್ ಲವತಗೆ ಕೆನಿಸ್ ದೀಫವಾ ಫಣ್ಣಾಣಿ ನಮಸ್ ಏನಗೆ ಲೂಪ್ ಟುವಾಯಿಂಗ್ ರೆಪ ಮೆಕ್ಲೆಮೋ ವಾಕಿಕುರಿ ಮಸಲಾಗ ಎಡ್ ಶೀರನ್ಗೆ ಸೋಷಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮಿವಣಿ ಬೊಡು ಅಸರೆ ಕೊಫ ಮಸಲ ಹೂಣುವಿ ಹಫ್ತಾ ತೆರೆಗ ಎಕಣಿವೆಸ್ ಏನಗೆ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಅಕೌಂಟು ತಿನ್ ಲಕ್ಕೆವರೆಗಿನ ಫಾಲೋವರ್ಸ್ ವನಿ ಅನ್ಫಾಲೋ ಕೊಫ ಅದಿ ಹಮೆಯಾಕಿಗ ಏನಗೆ ಟಿಕ್ಟಾಕ್ ಅಕೌಂಟು ವಿಸ್ತಣಿ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಅನ್ಫಾಲೋ ಕುರಮು ಮೀ ಫಹುಗೆ ತಾರೀಹಿಕ ಆರ್ಟಿಸ್ಟಕ ಸೋಷಲ್ ಮೀಡಿಯಾಗ ಮಿಹಾ ಅವಸ್ಮಿನೇಗ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಗೆಲ್ಲಮುಂದ ಎಂಗ್ ಹಾದಿಸ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಮದುವಿ ಮ್ಯಾಗಣು ಸಬಬಕಿ ಮೆಕ್ಲೆಮೋ ಫಲಸ್ತೀನ ಸಪೋರ್ಟ್ಕೊ ವಾಹಕ ದೆಕ್ಕುಮುಂ ಏನ ಎಡ್ ಶೀರನ್ಗೆ ಟೋಯಿಂ ವಕಿಕುರುಂ ಫಹುನ್ ಸ್ಟೇಜ್ ಮತಿಗೆನ್ನು ದೆಕ್ಕಿ ವಾಹಕತಕ ಫಹುವಿಸ್ವನಿ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಮದುವಾಂ ಫಶಾಫ
9: ನುವದಿಯೇಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆ ಎಫ್ ಎಂ ಅಬದುವೆಸ್ ಎಮ್ಮೆಗಾತುಗ

0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवेन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वारर रंगळु वेहेता फेन्नेगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु माडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वनी दिवेही एफ एम गेनस्ते शवेनी प्रोग्राम
2: शवेनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊ ಅಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ

0: Game on!
1: मुदी के मेगर्ड्स दिवे फिर मेगडी कर में कोरिया मेगें दा गेम और मिहफ्ता गे शो गा शाहा मामे निशा महास वे ते विसर कंगे बा
2: हाँ हिन्नु है दें शाहू बुने फिर फेम फॉर द बोलों का
1: कामी के हाँ हिन्नु मैं ये एवर वांच है
2: ये रेडी वे गेम
1: आता आएंगे साथ में बुने वारब बराबर को मिहार दें आज के फैन ने के बुने फेम मिहार मोड़े नहीं की बादाल की हाँ वरे गे फैन ने तो आज के थी तैयार
2: तैयार
1: ती फेनेता आज या गुड़ों मुरी सवाल तक ऐसा हो कराना इत्यारी जाओ बस देना दिह सवाले कराना मैं हम इनाम कैरी वम उन्दाने जवाब रंगल वावर का नुबे वावर का दुरुवान
2: ओके
1: ओके तो तैयार हो
2: तैयार
1: तैयार वजह मैं फुरी तो मैं सवाल उम फर्शन मरियम आज़ा एक्टिंग के दायरे अंग अलग तारफ वी कौन फिल्म कौन कम बने होते हैं वी इतिहारी जाप तक है कि हाथ हुकुर विलेरे मिहशिम फुराने दंदे
2: हुकुर विलेरे
1: जवाब रंगल बारा बराबर देवर सवाल मरियम आज़ा के मामे की दिवे ही फिल्मी दायरा के वरम मशहूर फरनाने नम बने होते हैं वी मरियम निशा मरियम रशीदा ऐमनत रशीदा
2: ऐमनत रशीदा
1: जवाब रंगलो वाह आज के मौलू माते बोरे हमारे वारे रंगलो हो दाफा ओके देहा सोल वनहारु नुकुए वारा बड़ो तारु ही बेलिप्फा वा बिरुएरी फिल्मिंग आज के ए बैंक नुकु में फा 4426 ए फिल्म उगा आज के नामकी को बैक हम बोलने लगते हैं वे यह तैयारी जवाब की आयशा इलीशा लम्हा
2: इलीशा
1: जवाब रंगलो ए हाद मोले वर रंगल ओके बोस मी देहा सतार वना हर के फिल्म में अब मी फिल्म का अज्जे आए को देम फेनो न फिल्म मी फिरी हम फंडना ने की कोबा इतिहारी जाब की यूपे यूनान शम्मू
2: यूनान
1: जवाब रंगल वाव रंगल इंगे अज्जे मिवनी कमरना फिल्म का ये ने देखी एक्टिंग ना Karnataka International Film Festival ke award elli bifa kong award ekam bunel dem vili buni best supporting actress best actress best critics choice of actress
2: di
1: koba
2: bisnalani mehar me
1: ha आदि फर्स्ट सवाल है बे इंगे
2: थीम वन ऑप्शन था
1: बेस्ट क्रिटिक्स चॉइस ऑफ एक्ट्रेस
2: नो
1: जवाब नो बे
2: बेस्ट एक्ट्रेस
1: बेस्ट एक्ट्रेस ओके देंगे सवाल आज हम इवनी कुड़ा कुछ के गोतु का फिल्मी दायरा तारफ फिफा ये कौन फिल्म कौन कम बोने लगे मी दिहास वरना हर फुरतम इस फैनी फमी वनी आज कुड़ा कुछ के रोल इतिहारी जवाब तक कि माजी
2: माजी ना
1: जवाब रंगल
2: इस वाले रित फिल्म है के
1: हाय बोलने सवाल नॉटी 40 फिल्म का अज़ा कोले फवानी कौन खाला रोल है विलन ने के रोल डबल रोल है मामा एक के रोल
2: नॉटी 40
1: विलन ने के रोल नॉटी 40 का डबल रोल सॉरी हाँ ना डबल रोल जवाब रंगल देहास फन सर्विस वनहारो अज्जगे टाइटल रोल कुंगे ने नंदी फवा फिल्म कुंगे ने तारफ फिल्म यो ने वारे गिने दोस्त का कफ्फा होए बोरी मियाई अज्ज फिल्म देहास फन सर्विस वनहारो एक कौन फिल्म में कम बने होते हैं भी
2: ऑप्शन है पैंता
1: ऑप्शन दे ना कमरा कंबलो नीना
2: कंबलो
1: जवाब रंगल वारे गिने दोस्त का कफ्फा होने दे मुबने फहरा ये दे फिल्म आए तो कमरा कंबलो जवाब रंगल इंगे देहास नवार वनहारो लीना मी फिल्म गाज़ कोले फवनी कौन कैरेक्टर फातमत लीना मरियम लीना ऐमनत लीना
2: हाँ दे बत तेरे को
1: ए लीना ता ऑब्वियसली किया नहीं
2: अलग क्या बा
1: फातमत लीना ऐमनत लीना मरियम लीना
2: अस तो नहीं गए गए तेरे सवाल का जवाब
1: ऐमनत लीना जवाब है नेगी ना माँ ओके अज्जे ऐने के दत्त रिश्मी एकु कफेनी गेंदे मशहूर वीडियो लवे की कोबा बैवर लव हूँ ना तो
2: ऑप्शन
1: ಎಮ್ಮೆ ಫುರ್ತಮ್ ದೆಮ್ ಹೋಗ ಫೆನು ಲವೈಕಿ ಕೊಬ್ಯಾಕ ಮುಣಿಂಗೆ ಏಲೋ ಬಿವಿಯ ಯಾರ ಯಾರ ಯಾರ ದುರು ನುಹುರೆ ವೆಂಜ
2: ಯಾರ ಯಾರ ಯಾರ ದುರು ನುಹುರೆ ವೆಂಜ ಐ ಥಿಂಕ್ ನೋ ಓ ಮೈ ಗಾಡ್ ಅಲೋ ಕ್ಯಾಬ್ ಫುರ್ತಮ್ ಆಪ್ಷನ್
1: ಏಲೋ ಬಿವಿಯ ದುರು ನುಹುರೆ ವೆಂಜ ಯಾರ ಯಾರ ಯಾರ
2: ಫುರ್ತಮ
1: ಏಲೋ ಬಿವಿಯ ಜವಾಬು ರಂಗಳು
2: ಅಮ್ಕು ಬೆಲೆ ನಿಯಾಣೆಲ್ಲವ ಕಣ್ಣೆಗೆ
1: ಎಮ್ಮೆ ಫಹು ಸುವಾಲ್ ಹಿಂಗೆ ಅಜ್ಜ ಕೊಡು ದೇಹ ಸತಾರವಣ ಹಾರು ಡಾಕ್ರೇನ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ಗೆ ಮೀಲೊ ಎ ಬಕ್ಕಿ ಆ ಫಿಲ್ಮ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಅಜ್ಜಯಾಕು ಫೆನ್ಗೆ ನಾ ಫಿರಿಹಿಂ ಫಣ್ಣಾಣೆ ಕೇಕೊಬಾ ಅಜ್ಜಯಾಕು ಪೇಯಾ ಕೊರೆಫವ ಫಿರಿಹಿಂ ಫಣ್ಣಾಣೆ ಕೇಕೊಬಾ ಜುಮಾ ಫುಬು ಜುಮಯ್ಯ
2: ಜುಮಯ್ಯ
1: ಜವಾಬ್ ರಂಗ ಅಜ್ಜಗೆ ಫೇನ್ ಹಿಂಗೆ ಅಮ್ಮಣೆ ಹೆಂತಿ ಫಾಸ್ಟ್ ಕೌಮಿಯರ ಕುಪ್ಪಿಗೆ ಅಜ್ಜಗೆ ಮೀ ಫಿಲ್ಮ್ ತಕ ಅಜ್ಜ ಯಕೀತಿ ಮಣ್ಣೆ ವರಂ ಮುಹಿಮು ಮೀ ಹೇಕೆ ಅಜ್ಜೆಕೆ ವರಂ ಮೊಡು ಮೀ ಹೇಕೆ ಹೆಂ ಎ ಬುಣೆವೆ ಬುಣೆ ಮುಣು ದುವ ಹಾಕಿ ನೋಣಿಯ ಕೊಂ ಫಿಲ್ಮ್ ಬಲಾಗೆ
2: ಕುರಿಂ ಎಮ್ಮೆ ಕುರಿಂ ಫೆಣ್ಣಣೆ ಕ ಲವ ತಕೊಂ ಕಣ್ಣೆಗೆ ಏರು ಕುಡ ಕೊದ ಚಬಿ ಕೊಂ ಹುಣ್ಣಾಣೆ ಸಜ್ಜ ಏರು ಸುರೇಶ್ವರ ರೀತಿ
1: ರೀತಿ ಎಮ್ಮೆ ಮೊಳು ಫಿಲ್ಮ ಕಂ ಅಜ್ಜಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಕಂ ಬೆಲೂನಿ ಕೊಂ ಫಿಲ್ಮ್
2: ಎಮ್ಮೆ ಮೊಳು ಫಿಲ್ಮ್ ತೆದ ಬುಣ್ಣೆ ನಾ ಹಮ ಹುರಿ ಹಾ ಫಿಲ್ಮ್ ಕಸ್ ವರಂ ಮೊಳು
1: ವರಂ ಮೊಳು
2: ವರಂ ಮೊಳು
1: ಓಕೆ ಎಮ್ಮೆ ಮದೆ ನೆತ್ತ ಅಣೆ ಹೆಂ ಬುಣೆ
2: ಕಮಣ ಆಗದೆ ಅದಿ
1: ಕಮಣಾಗ ವಕಿಂ ಫಹಾ ಕೊಲ್ಲೆ ದೊ ಓಕೆ ಎಮ್ಮೆ ಅಜ್ಜಯ ದಿಮಾ ವೆಜ್ಜ ಶಹು ಬುಣಾಣ ಮೀ ಶಹಾ ಮಾಯಕಿ ವರ ಬುಡು ಫೇಣ್ಣೆ ಕೆ ಹಾಯ್ ಬುಣೆ ಲಚ್ಚೆ ಆ ಬುಣಾಣೆ ಹಿಂಗೆ ಎಮ್ಮೆ ಮೀ ಹಿಂಗ ಅಣಕಾಸು ಅಜ್ಜಗೆ ವರ ರೀತಿ ಲವೆ ಮಿಮಣಾಲ್ದಿ ಫರ್ಮೆ ಕುರಿಯತ್ತಾನೆ.